सुप्रभात, नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतहो, आज बुधवार भारतीय सौर 30 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 20 मे 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही पहिली सभा मंगलवाद्याने सुरू करीत आहोत.

पंचनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, सकाळची 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात

एकापेक्षा एक या चित्रपटासाठी विनय मणके आणि शोभा जोशी यांच्या युगल स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे अरुण बोडवाल यांनी. पण त्यापूर्वी घेऊयात छोटीशी विश्रांती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीतगंगा या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली रेखा गंधेवार यांची ही गीतरचना. देवकी पंडित यांच्या स्वरात अल्बम मन माझे यातली ही रचना आहे. चला तर ऐकूयात.

पाखरा या चित्रपटातलं गीत होतं, आशा भोसले यांनी गायलेलं. शब्दकार गदी मांडगुळकर, संगीतकार वसंत पवार. श्रोते हो, आपण एकत आहात मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विभावरी आपटे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे स्वतः सुधीर मोघे यांनी.

गरिबाघरची लेख या चित्रपटासाठी श्रोते हो आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात गदी माणगुळकर यांची सुंदर अशी ही रचना ऐकलीत, जिला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात भामटा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनीच गायलेली जगदीश खिवडकर यांची गीतरचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

भामटा या चित्रपटातली जगदीश खिवडकर यांची ही गीतरचना श्रुती हो आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत निर्देशन होतं विश्वनाथ मोरे यांचं. श्रुती हो, हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 20 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे कावीळ, निदान आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स कृपया नोट करून घ्या, 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. आणि त्यानंतर लगेचच मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आज बुधवार दिनांक 20 मे 2026 सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या, 6940067, 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 20 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

श्रोतेहो प्रसारित करीत आहोत LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे कावीळ, निदान आणि उपचार, आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर मनोज व्यवहारे. ऐकूया काही क्षणातच. श्रोतेहो नमस्कार. LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आज आपला विषय आहे कावीळ, निदान, लक्षणं आणि उपचार. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताहेत तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. हे गॅस्ट्रो एन्टरोलॉजिस्ट आहेत आणि आपल्याला या विषयाशी संबंधित काही प्रश्न

0: हे तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529 266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560 101. नागपूरबाहेरून आपण फोन करता आहात तर STD कोड नक्की लावायचा आहे, अगदी बरोबर 0712 07 12. श्रोताओ नमस्कार, LJI हॉस्पिटल धंतोली नागपुर हेलो डॉक्टर इस लाइव फोन इन कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. श्रोताओ आज हमारा विषय है कावीड़ और उसके उपचार या लक्षण कारण क्या है, और इस विषय पर हमें मार्गदर्शन कर रहे हैं तज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे. आप सवाल पूछ सकते हैं, प्रश्न पूछ सकते हैं. फोन नंबर्स इस प्रकार हैं 2529 266 और 2560 101. नागपुर बाहर से फोन कर रहे हैं तो STD कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712 07 12. डॉक्टर मनोज व्यवहारे कार्यक्रमामध्ये आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: नमस्कार डॉक्टर, आज आपला विषय आहे कावीळ. म्हणजे एकूणच कावीळ याविषयी आज आपण बोलणार आहोत की काय लक्षणं आहेत, कारणं आहेत, काही उपचार कसे होतात त्याचे. पण सुरुवातीला खूप वेळा असं माहितीच नसतं की नेमकं कावीळ म्हणजे काय होतं, म्हणजे जे काय एक दोन सिम्पटम्स दिसतात त्यावरून कावीळ लक्षात येतो, पण काय नेमकी परिस्थिती निर्माण होते.
1: कावीळ ज्याला आपण पेलिया किंवा जॉन्डिस पण म्हणतो, तर कावीळ हे जे असतं ते बेसिकली बिलिरुबिन नावाचा एक घटक असतो आपल्या रक्तामध्ये.
0: अच्छा.
1: तर ते बिलिरुबिन जे आहे ते लाल पेशी जे असतात आपल्या त्या तुटल्यामुळे किंवा ब्रेकडाऊन झाल्यामुळे तयार होतो, आणि शेवटी हे बिलिरुबिन जाऊन लिव्हर मधनं प्रोसेस होतं आणि मग इंटेस्टाईन मध्ये परत येतं पित्ताच्या नळीद्वारे. तर जेव्हा या बिलिरुबिन जे पिगमेंट असतं हे जेव्हा डोळ्याचा जो पांढरा भाग असतो आपला तिथे जमा होतं किंवा त्वचेच्या मध्ये जमा होतं तर त्याला पिवळेपणा येतो.
0: अच्छा.
1: आणि त्याला मग आपण कावीळ किंवा जॉन्डिस पिलिया असं आपण त्याला म्हणतो.
0: बरं, हा पिवळेपणा कशामुळे असतो? म्हणजे
1: पिवळेपणा हा जो बिलिरुबिन नावाचा जो घटक असतो तो जास्त प्रोडक्शन झाल्यामुळे तो तिथे स्किन मध्ये किंवा स्क्लेरा मध्ये ज्याला आपण पांढरा भाग म्हणतो तिथे जाऊन तो जमा होतो आणि दॅट पिगमेंट जो बिलिरुबिन पिगमेंट असतो दॅट गिव्ज येलोनेस टू द आईज.
0: अच्छा अच्छा. त्या एका घटकामुळे आपल्याला तो पिवळेपणा दिसतो. डॉक्टर काय लक्षणं असतात, म्हणजे हे पिवळेपणा एक आहे पण आणखीन काय त्रास होऊ शकतो कावीळमध्ये?
1: युजली पेशंटला कमजोरी येणं, विकनेस, ताप येणं, भूक कमी लागणं, जीव मळमळ करणं हे सुरुवातीचे लक्षणं असतात.
0: बरं,
1: युजुअल.
0: अच्छा अच्छा. डॉक्टर याचं काही असं काळ आहे का की म्हणजे या ऋतूमध्येच होतो, या दिवसांमध्येच कावीळ जास्त प्रमाणात होतो असं काही आहे का?
1: कावीळ म्हणजे एक लक्षण आहे किंवा साईन आहे बेसिकली, सिम्पटम्स अँड साईन्स. तर कावीळचं मेन जे कारण असतं ते कशामुळे आहे त्याच्या हिशोबाने त्याचे सिम्पटम्स किंवा कोणत्या ऋतूमध्ये यायचं किंवा त्याचे जे रूट्स ऑफ ट्रान्समिशन आहे त्या हिशोबाने ते कावीळ तयार होतो. जसं आम्ही म्हटलं की जसं कावीळचं प्रोडक्शन जे आहे ते लाल पेशींमधनं तुटल्यामुळे होतं. जर लाल पेशी जास्त प्रमाणात तुटल्या तर पेशंटला रक्त कमी होणार, ज्याला आपण अॅनिमिया म्हणतो. हां, तर त्याच्यामध्ये जो कावीळ होतो त्याला अनकॉन्ज्युगेटेड हायपर बिलिरुबिनेमिया म्हणतात. तर तो जो कावीळ आहे तो हिमोलिटिक अॅनिमिया म्हणतात. दुसरा जो असतो तो असतो लिव्हरवर स्वेलिंग आल्यामुळे, ज्याला हिपॅटिक जॉन्डिस म्हणतो आपण. तर जो हिपॅटायटिस जो एलिमेंट असतो त्याच्यामध्ये पेशंटला ताप येणं, कमजोरी येणं, विकनेस येणं, जीव मळमळ करणं, भूक न लागणं या सगळ्या गोष्टी राहू शकतात. आणि हे जे हिपॅटायटिस जो नावाचं म्हणजे लिव्हरवर सूज आल्यामुळे जो कावीळ होतो तो मुख्यतः दारूचं अतिसेवन झाल्यामुळे असू शकतं.
0: अच्छा.
1: व्हायरसेस असतात हेपेटायटिस A B C D E.
0: अच्छा.
1: या व्हायरसेस जे असतात त्याच्यातला ए आणि ई व्हायरस जो असतो तो पिको ओरल ट्रान्समिशन म्हणजे कंटॅमिनेटेड फूड, वॉटर याच्यामुळे होतात. तर त्याच्यामुळे पावसाळ्यात हा जो हेपेटायटिस ए आणि ई जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं.
0: बरं, म्हणजे हिपॅटायटिस ए आणि ई पावसाळ्यामध्ये जास्त असतो.
1: पावसाळ्यात असतं कारण कंटॅमिनेटेड वॉटर जास्त प्रमाणात पिले जातं त्याच्यात.
0: बरं बरं. श्रोते हो आपण ऐकत आहात LJI हॉस्पिटल धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे कावीळ. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर मनोज व्यवहारे. आपल्याला काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 अर्थात 2529 266 आणि 25 60 101 म्हणजेच 2560

0: 0101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर, जसा तुम्ही आता प्रकार सांगितलेत, तर यामध्ये एक प्रकार तुम्ही सांगितलाय की तो पेशी तुटल्यामुळे पण काविळ होतो, पण हे जे पेशी तुटणं आहे तर हे कशामुळे होतं, म्हणजे काय याचं पूर्व लक्षण काय दिसतं?
1: पेशी तुटले म्हणजे ज्या लाल पेशी असतात त्याला आपण हिमोलेटिक अॅनिमिया म्हणतो.
0: बरं,
1: हिमोलेटिक अॅनिमिया हे खूप प्रमाण म्हणजे बरेच सारे त्याचे पण प्रकार आहेत, त्याचे कारण भरपूर आहेत. जसं सिकल सेल डिसीज असतो, त्याच्यामध्ये लाल पेशी तुटल्या जातात, पेशंटला काविळ होतो. दुसरं जे असतं ते असतं G6PD डेफिशियन्सी, म्हणजे एन्झाइम डेफिशियन्सी असतं लाल पेशींमध्ये, त्याच्यामुळे होतात. ऑटोइम्युन हिमोलिटिक अॅनिमिया असतं, ज्याच्यामध्ये बॉडी स्वतःच्या विरुद्ध लाल पेशींविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं, त्याच्यामुळे ब्रेकडाऊन होतात. तसे बरेच सारे कारणं असतात ज्याला आपण हिमोलिटिक अॅनिमिया एक कवरअप असतं, म्हणजे मेजर टर्मिनॉलॉजी आहे, पण बाकी त्याचे जेनेटिक डिसऑर्डर्स असू शकतात ज्याच्यामुळे असू शकतं.
0: बरं, डॉक्टर एक कॉल घेतो आहोत. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हा नमस्कार.
2: हा मॅडम, मी नागपूरवरनं प्रणाली बोलते आहे.
0: हा बोला.
2: माझा प्रश्न आहे सरांना की हे जे जॉइंटिस आहे ते वारंवार होतो की, आणि दुसरा प्रश्न आहे की हा पिलिया जो आहे तो बाहेरचं खाल्ल्याने, तेलकट वगैरे खाल्ल्याने होतो का?
1: काविळ जो आहे हा वारंवार पण होऊ शकतो किंवा तो एक सिंगल टाइम होऊन पण जाऊ शकतो. ते महत्व त्याचं जे कारण आहे ते बघणं गरजेचं आहे. तर आता सिकल सेल डिसीज आपण डिस्कस केलेला, तर याच्यामध्ये काविळ नेहमीसाठी राहणार आहे, कारण त्याच्यात लाल पेशी नेहमी तुटणार आहे पेशंटच्या. जे हिमोलिटिक अॅनिमिया असतात, जी G6PD डेफिशियन्सी असतात, त्याचे पर्टिक्युलरली ड्रग्ज मेडिकेशन, जसं मलेरियाचे ड्रग्ज आपण दिले, तर कदाचित त्याच्यामध्ये त्या लोकांमध्ये त्यावेळेस काविळ होण्याची शक्यता असतं. आणि जर ते औषधं आपण वारंवार या लोकांमध्ये यूज केले तर त्याच्यामुळे सुद्धा ते वारंवार त्यांना ते काविळ होण्याची शक्यता राहू शकतं. एक असतं गिल्बर्ट सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो, जी विच इज अ स्मॉल जेनेटिक डिसऑर्डर. तर ते साधारणतः 3-4% नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये सुद्धा असतो. आणि तो जो जॉन्डिस असतो तो लिव्हरमध्ये स्मॉल एन्झाइम डेफिशियन्सी असतं. तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा बॉडीवर स्ट्रेस येतो किंवा पेशंट खूप जास्त फास्टिंग करतात, ते या लोकांमध्ये तो काविळ वारंवार होण्याची शक्यता असते. जसं हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे आणि पेशंट व्हायरस खूप जास्त प्रमाणात आहे आणि पेशंट गोळ्या घेत नाही आहे, तर त्याच्यामध्ये पण हे जर हिपॅटायटिस बीचा व्हायरस जर फ्लेअरअप होत राहिला तर त्याच्यामुळे पण वारंवार काविळ होण्याची शक्यता राहू शकतं. तेलकट आणि फ्राईड खाल्ल्याने काविळ होत नाही बेसिकली. इट्स ऑल जे जेवण आपण करतोय ते किती कंटॅमिनेटेड आहे किंवा किती चांगलं आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून होते. इट इज ऑल कंटॅमिनेटेड.
0: मला असं वाटतं त्यांना असं म्हणायचं असेल की बाहेरचं जेव्हा आपण तेलकट जास्त खातो किंवा ऑइली फूड खातो तर त्यामुळे काही होऊ शकतं का असं?
1: ऑइली फूड आणि त्यांनी नाही होत, पण महत्वाचं जे दूषित पाणी आणि दूषित अन्न असं रॉ फूड असतं बाहेरचं, त्याच्यामुळे जसं पाणीपुरी झालं तर त्याच्यात एखादा तो जंतू आलेला हिपॅटायटिस ए किंवा ई, तर देन यू विल गेट इट. जर ते वेल कुक्ड नाही आहे फूड तर मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त
0: असू शकतात. डॉक्टर एक कॉल आहे. हॅलो हॅलो हा नमस्कार.
3: गुड मॉर्निंग मॅम.
0: गुड मॉर्निंग. नमस्कार.
3: नमस्कार सर. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं सर, याच्यामध्ये काविळमध्ये दोन प्रकारचे काविळ असतात ना सर?
0: तुम्हाला काय विचारायचं आहे, प्रश्न विचारा.
3: मला ऍक्च्युली मला पण बॅक टू 10 इयर्स एक म्हणजे व्हाईट नावाचा काविळ झालेला होता, म्हणजे त्यावेळेला कळलं नाही पण त्यावेळेला झाला होता तो. तर त्यावेळेला असंच म्हणजे भरपूर सिरियस केस मध्ये झालेला होता, कळलं नाही. आणि त्याच्यामुळे मला त्यावेळेला जवळपास 2 महिन्याचा वीकनेस पण आला होता त्याच्यामध्ये, औषधी वगैरे पण घेतल्या.
0: अच्छा.
3: पण विचारायचं म्हणजे हे असं आहे की आता म्हणजे त्याचं रिटर्न्स म्हणजे परत होऊ शकतं का इन द फ्युचर?
0: बरं,
1: नाही आता काविळ म्हणजे जसं बाय डेफिनेशन आपण बघितलं तर ते पिवळेपणा येणं हे महत्वाचं असतं. बिलिरुबिनचा घटक जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ते होतं.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामुळे पांढरा काविळ युजली अशी टर्मिनॉलॉजी नाही आपल्याकडे, पण युजली आम्ही असं पकडतो की पांढरा काविळ म्हणजे जरी पांढरे म्हणजे डोळे पिवळे नाही झाले किंवा त्वचा पिवळी नाही झाली पण लिव्हरवर कुठेतरी स्वेलिंग आहे, ज्याचे लिव्हर एन्झाइम्स जे असतात ते वाढलेले आहे.
0: सो
1: वी कन्सिडर की ते कदाचित लिव्हर एन्झाइम्स जे वाढलेले आहे पण त्यांनी काविळ नाही झालाय, तर त्याला आपण पांढरा काविळ म्हणण्याची शक्यता आहे. आता काविळ जे काही लिव्हरवर सूजन आली आहे ती कशामुळे आली

0: ती तेव्हा ते आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. ते जर हिपॅटायटीस बी नावाच्या जंतूमुळे असेल किंवा कोणत्या जंतूमुळे असेल तर ती परत येण्याची शक्यता राहू शकतं. पण आता 10 वर्ष ते आधी लोटलेले आहे आणि आता नवीन कोणत्याही प्रकारे कावीळ होण्याची शक्यता राहू शकते असं नाही की त्याच कारणामुळे होईल. दुसरं कोणतं कारण असेल ज्याच्यामुळे ते कावीळ होण्याची शक्यता राहू शकेल.
1: बरं डॉक्टर, जसं आपण म्हणजे वेगवेगळे प्रकार बघत होतो तर सुरुवातीला तुम्ही सांगितलं की एक पेशी तुटल्यामुळे आणि नंतर हिपॅटायटीस, तर हिपॅटायटीस ए किंवा ई आणि किंवा अजून आहे हिपॅटायटीस बी वगैरे, त्याच्यात काय फरक आहे?
0: हिपॅटायटीस ए आणि ई हे आपण डिस्कस जसं केलंय की हे दूषित पाणी दूषित अन्न खाल्ल्यामुळे होतं, कारण त्याचं जे रूट ऑफ ट्रान्समिशन आहे ते फीको ओरल ट्रान्समिशन आहे.
1: अच्छा.
0: हिपॅटायटीस बी आणि सी हे जे आहेत याचं जे ट्रान्समिशन आहे ते कंटॅमिनेटेड ब्लड म्हणजे युजली ब्लड ट्रान्सफ्युजन्समध्ये होतं. जे ड्रग अब्यूज असतात, जे आय व्ही ड्रग अब्यूज असतात म्हणजे ज्याच्यामध्ये निडलिंग करतात बऱ्याच वेळेस, सेक्शुअल ट्रान्समिशन असतं, तर याचे ते रूट ऑफ ट्रान्समिशन आहेत. हिपॅटायटीस ए आणि ई जे असतात हे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. सेल्फ लिमिटिंग म्हणजे ते आपोआप काही महिने आपल्याला कावीळ देणार आणि आपोआप रिकवर होतात. जसं आपल्याला सर्दी खोकला होतो, व्हायरल इन्फेक्शन आहे, ते 4-5 दिवस असतात आणि चालले जातात. तसंच ए आणि ही सुद्धा काही दिवसांनी ते आपोआप चालले जातात. पण बी आणि सी जे आहेत ते क्रॉनिक हिपॅटायटीस करतात. क्रॉनिक म्हणजे 6 महिन्यापेक्षा हे जर जास्त राहिले तर ते लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर करण्याची पण शक्यता असतं.
1: अच्छा डॉक्टर, एक कॉल आलेला आहे. हॅलो.
2: हा हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हा माझं नाव हर्षित आहे. ऍक्च्युली 3 वर्ष आधी माझी आई एलजीआय हॉस्पिटलमध्येच सब अक्यूट लिव्हर फेलियर मुळे ऍडमिट होती. तर तिला काही सिम्पटम्स वगैरे नव्हते आणि मग लिव्हर फेलियर झाला आणि ट्रान्सप्लांट व्हायच्या आधीच तिची डेथ झाली. तर तिचं रिझन का असू शकते ते विचारायचं होतं.
0: अक्यूट लिव्हर फेल्युअरचे कारण महत्वाचे जे असतात ते असतात व्हायरल हेपॅटायटीस, नंतर असतं ऑटोइम्युन हेपॅटायटीस म्हणजे ज्याच्यावर लिव्हर सडनली खराब झालेलं असतं, नंतर ड्रग इंड्यूस पण राहू शकतं ज्याला ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी म्हणतो. कधी कधी कसं असतं की बऱ्याच वेळेस आपण सगळं इव्हॅल्युएशन केल्यानंतर पण कधी कधी आपल्याला कारणं मिळत नाही, तर त्याच्यामध्ये जर कारणं नाही मिळालं त्याला आपण इडिओपॅथिक लिव्हर इंजुरी म्हणतो. आणि त्याच्यात मिळत न मिळाल्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे कारण नसल्यामुळे आपल्याला देन लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी वेट करावं लागतं.
1: अच्छा अच्छा, म्हणजे त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. नक्कीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात एलजीआय हॉस्पिटल धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे कावीळ आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गॅस्ट्रो एन्टरोलॉजिस्ट डॉक्टर मनोज व्यवहारे. आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 29 266 म्हणजेच 2529 आणि 266 आणि 25 60 101 अर्थात 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर, तुम्ही जे वेगवेगळे प्रकार सांगितलेत त्याविषयी आपण बोलूया, त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
3: हा नमस्कार मॅडम, मी बोदडीवरून दीपक डवरे बोलतोय.
1: हा बोला दीपकजी, विचारा प्रश्न.
3: हा तर मी काय म्हणतो मॅडम, आपण बाहेर खाल्ल्यानंतर कावीळ वगैरे होऊ शकतो का?
1: असाच एक प्रश्न आला होता, पुन्हा डॉक्टर सांगतायत.
0: बाहेरचं जे खाल्लं म्हणजे जे कंटॅमिनेट दूषित पाणी आणि दूषित अन्न, जर ते अन्न आणि पाणी जर किंवा फूड रॉ फूड म्हणजे जे कच्च्या पालेभाज्या असतात त्या जर हेपॅटायटीस ए आणि ई नावाच्या व्हायरसनी जर अफेक्टेड असतील आणि ते जर व्हायरस आपल्या पोटात जर गेले तर त्याच्यामुळे जॉन्डिस कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: सर आवाज कटला होता.
1: बर.
2: हा तर तुझं आईचं म्हणजे सगळे व्हायरल हेपॅटायटीस ऑटोइम्युन सगळे निगेटिव्ह आले होते.
1: बरं, ठीक आहे. आपलं नाव काय?
2: हर्षित गुतमारे.
1: हा हा, ठीक आहे.
0: त्याच्यामध्ये कसं असतं, कधी कधी जेव्हा इनिशियल फेज असतं तेव्हा व्हायरल मार्कर्स ऑटोइम्युन पॅनल्स एव्हरीथिंग म्हणजे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असतात तेव्हा आपण त्याला इडिओपॅथिक असं म्हणतो. पण आता कसं असतं की लिव्हर एकदा फेल्युअर जर झालं असेल तर ते आणि ते रिकवर नसेल होत तर त्याला शेवटला जो ऑप्शन असतो तो आपला लिव्हर ट्रान्सप्लांटच असतो.
1: आणि त्यानंतर पण मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अच्छा, डॉक्टर, जसे आपण वेगवेगळे प्रकार बघत होतो आणि त्याचे तुम्ही कारणं आपण बघत होतो, तर

0: विषयी आणखीन प्रश्न आहे, पण त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: माझा प्रश्न अर्धवट राहिला होता, फोन कटलेला. मी दीपक गोविंद डवरे बोलतोय गुजरीवरून. बाहेरचं खाल्ल्यानं काबीळ होतो का आणि काबीळची लक्षणं काय आहे?
0: अच्छा, आताच डॉक्टरांनी सांगितलं, कदाचित तुम्ही ऐकलं नाही आहे. आपण लक्षणांविषयी बोलूया.
2: काविळीच्या लक्षणांमध्ये जसं आता हेमोलिटिक अॅनिमिया म्हणजे काविळीचे जे कारणं असतात त्याच्यावर त्याचे लक्षणं म्हणजे अनुभव घेऊ शकतो पेशंट. महत्वाचं असतं हेमोलिटिक अॅनिमिया म्हणजे जर लाल पेशी जर आपल्या तुटल्या तर त्याच्यामुळे जो काविळ होतो त्याला पेशंटमध्ये रक्त कमी होणं, खूप कमजोरी येणं, विकनेस येणं, डोळे पिवळे होणं हे त्याचे महत्वाचे लक्षणं असतात. जर हेपेटायटिस म्हणजे लिव्हरवर सूज आल्यामुळे जो काविळ होतो त्याच्यामध्ये पेशंटला भूक कमी लागणं, कमजोरी येणं, ताप येणं, जीव मळमळ करणं, उलट्या होणं अशा प्रकारचे त्याचे सिम्प्टम्स असतात. आणि जे पोस्ट हेपॅटिक असतात म्हणजे लिव्हर किंवा पित्तचनाळीमध्ये ब्लॉक झाल्यामुळे होतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली काविळ सोबत पेशंटला जर कारणं असतील तर त्याच्यामध्ये इचिंग म्हणजे खाज येतं खूप जास्त. कारण जे पित्त असतं ते ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे पेशंटला खाज येणं, संडासचा म्हणजे जे आपलं शौच असतं त्याचा कलर चेंज होणं, ते असं राखाडी कलरचं होणं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात जेव्हा काविळ असतं. आणि इन जनरल पेशंटला युजली कमजोरी, विकनेस, ताप येणं या सगळ्या गोष्टी राहण्याची शक्यता राहू शकतं.
0: अच्छा अच्छा. डॉक्टर, असं ए ई आणि बी सी असं आपण जे एक बायफर्केशन केलेलं आहे तर याच्यामध्ये निदान कसं केलं जातं, म्हणजे काय टेस्ट असतात का याच्या वेगवेगळ्या?
2: पर्टिक्युलरली जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतोय त्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए बी सी साठी पण येतात, पण महत्वाचं असतं लिव्हर फंक्शन टेस्ट.
0: अच्छा.
2: त्याच्यामध्ये बिलिरुबिनचा घटक, त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट कंपोनंट्स किती आहेत, नंतर लिव्हर एन्झाईम्स SGOT, SGPT, अल्कलाईन फॉस्फेटेज, GGT आणि सीरम अल्ब्युमिन म्हणजे प्रोटीन्स किती लिव्हर तयार करताय हे लिव्हर फंक्शन टेस्टचं एक पॅनल असतं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यासोबत प्रोथ्रॉम्बिन टाइम आणि INR म्हणजे जे लिव्हरचं आणखी फंक्शन आपल्याला सांगतं, तर हे जे घटक असतात ते पहिल्यांदा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर लिव्हर एन्झाईम्स जर 500 आणि 1000 रेंजच्या वर असतील तर ते युजली आपल्याला सांगतात की ते व्हायरल हेपॅटायटिस आहे, म्हणजे इन्फेक्शनमुळे ते लिव्हरवर स्वेलिंग आलेली आहे.
0: अच्छा.
2: आणि मग त्याच्यामध्ये फर्दर आपण डिफरेन्शिएट करण्याचा प्रयत्न करतो तर ए आणि ई साठी त्याच्या ब्लड टेस्ट असतात जे आपल्याला निदान देतात की हे हेपॅटायटिस ए आणि ईमुळे झालेले आहे. त्याचे अँटीबॉडीज असतात जे आपण डिटेक्ट करतो. नंतर असतात बी आणि सी साठी पण सेम अँटीबॉडीज असतात. आणि जर बी आणि सी असेल, कारण जसं आपण पहिल्यांदा पण म्हटलेलं की हेपॅटायटिस बी आणि सी हे क्रॉनिक इन्फेक्शन आहेत.
0: अच्छा.
2: हेपॅटायटिस बी आणि सी जर क्रॉनिक इन्फेक्टिव्हिटी जर दाखवत असेल तर मग त्याच्यासाठी आणखी फर्दर वर्कअप असतं ज्याच्याकरता आपल्याला, कारण गोळ्या किंवा औषधं जे देणे आहे ते बऱ्याच वेळेस आयुष्यभर हेपॅटायटिस बी साठी आपण आयुष्यभर गोळ्या द्याव्या लागतात.
0: अच्छा.
2: सी साठी 3 महिने 6 महिन्यांचे औषधं.
0: म्हणजे लक्षणांवरून आपण टेस्ट केल्या जातात की बी सी आहे की ए ई आहे.
2: आणि मग बाकी सोनोग्राफी आहे. जर बी आणि सी असेल तर आपल्याला लिव्हरचं फायब्रोस्कॅन असतं ज्याच्यामध्ये लिव्हर किती कमजोर झालेले आहे, स्कार झालेले आहे ते आपण बघत असतो.
0: अच्छा. डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
3: हा
0: नमस्कार.
3: मला काय म्हणायचं होतं?
0: हा, तुमच्या रेडिओचा आवाज बंद करा.
3: हो हो. ग्रामीण भागातील औषधी सहसा आयुर्वेदिकची घेतात, ऍलोपॅथी मध्ये औषधी नाही का?
2: बघा, कसं असतं की लिव्हरवर एकदा जर सूज आली असेल आणि ती लिव्हरची सूज महत्वाची म्हणजे हेपॅटायटिस ए आणि ई जर जसं इन्फेक्शन असतं तर त्याच्यामध्ये लिव्हरची सूज सहसा आपोआप कमी होऊन जाते, त्याला खूप काही करायची गरज नाही पडत. जे उरलेलं लिव्हर असतं ते हळूहळू रिजनरेट किंवा इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते जेव्हा लिव्हर रिजनरेशन आहे ही जी ही असतं ती नॅचरल प्रोसेस आहे, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर ते लिव्हर रिजनरेशन जी आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहसा औषधं राहत नाही. ते आपोआप जेव्हा लिव्हर रिजनरेट होतं तेव्हा हळूहळू काविळ पण कमी व्हायला चालू होतं आणि लिव्हरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे पेशंट हळूहळू इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता असतं.
0: अच्छा. डॉक्टर, आता उन्हाचे दिवस आहेत, ऊन वाढतं आहे, तर या दिवसांमध्ये काविळीचे कितपत म्हणजे चान्सेस असतात किंवा कोणत्या प्रकारचा होऊ शकतो असं काही आहे का, याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
4: हॅलो.
0: हा नमस्कार.
4: मी वाशिम मधून बोलते, भाग्यश्री काळा.
0: हा बोला भाग्यश्री.
4: कॅन्सर व्हायच्या आधी काविळ होते का? कारण माझ्या पप्पा आधी काविळ झाली
0: बर
4: आणि मग कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मला अजून एक प्रश्न आहे की

0: आता जेव्हा बाहेरून भाजी आणतो भाजीपाला आणतो तर ते वॉश कसं करायचं त्याच्यावर कावीळ होऊ नये म्हणून.
1: अच्छा ठीक आहे.
2: ओके जे पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं आहे की कॅन्सर आणि कावीळ, तर असं आहे की जेव्हा पित्ताच्या नळीमध्ये काही ब्लॉकेज झाला, जसं आपण डिस्कस केलं की प्रीहिपॅटिक लाल पेशी तुटल्यामुळे, लिव्हरवर सूज आल्यामुळे हेपॅटिक आणि पोस्ट हेपॅटिक, जर पोस्ट हेपॅटिक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पित्ताच्या नळीमध्ये कुठेतरी ब्लॉकेज झाल्यामुळे तो कावीळ होतो.
1: अच्छा.
2: त्याच्यामध्ये खाज येणं, संडासचा कलर चेंज होणं, शौचाचा कलर चेंज होणं, तर या महत्वाचे सिम्प्टम्स तेव्हा आपल्याला दिसतात. पण जो कावीळ असतो, जो पित्ताची नळी ब्लॉक झाल्यामुळे, ते युजली एक तर स्टोन जमा झाल्यामुळे होतं पित्ताच्या नळीमध्ये, किंवा तिथे पित्ताच्या नळीमध्ये कुठे ब्लॉकेज जो असतो तो कावीळ किंवा सॉरी गाठ असल्यामुळे होण्याची शक्यता असतं. आता ती गाठ पॅनक्रियाजमध्ये असू शकतं किंवा त्या पित्ताच्या नळीमध्ये राहू शकतं, किंवा अँपुला म्हणजे छोटी आतडीचा जो भाग असतो डिओडनम तिथे गाठ राहू शकतं. तर ती गाठ कॅन्सरची जर असेल तर त्याच्यामुळे तो कावीळ होण्याची शक्यता असतं, कारण ते पित्ताची नळी तिथे ब्लॉक झाली आहे.
1: अच्छा.
2: आणि दुसरा जो प्रश्न होता तो होता भाजीपाला. हा तर भाजीपाला फक्त धुतल्यानी होणार नाही, कारण तो वेल कुक होणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
2: त्याला कुक होणं गरजेचं आहे, तोपर्यंत ते जंतू मरणार नाहीत. फक्त आपण धुतल्यामुळे सगळं साफ होणार असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. सर
1: हो, डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: हा नमस्कार. मला विचारायचं होतं कावीळीचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये कसं असतं, म्हणजे 3-4 वर्षाची मुलं वगैरे आहेत तर.
1: बर, आपलं नाव काय?
3: लीना कावळे.
1: लीनाजी ठीक आहे.
2: अच्छा, 3-4 वर्षांच्या मुलांमध्ये युजली जो कावीळ होतो तो महत्वाचा जर कंटिन्युअसली जेव्हा जन्माला आल्यापासून जर असेल तर ते बहुतांश वेळेस अनुवंशिक राहण्याची शक्यता असतं, किंवा त्याचे भरपूर सारे कारणं आहेत, जसं बिलिअरी ॲट्रिझिया झालं, किंवा ज्या पित्ताच्या नळ्या असतात आतमधल्या लिव्हरच्या त्या पूर्णपणे डेव्हलप होत नाहीत किंवा त्या छोट्या होऊन जातात खूप जास्त, तर त्याला बिलिअरी ॲट्रिझिया आपण म्हणतो. नंतर दुसरे असतात की जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, त्याच्यामुळे पण कावीळ होण्याची शक्यता राहू शकतं. सिकल सेल डिसीज राहू शकतो, त्याच्यामध्ये पण कावीळ होतो. तर असे बरेच सारे कारणं आहेत जेव्हा 3-4 वर्षाच्या वयोगटांमध्ये राहू शकतात. तर त्याला आपल्याला इव्हॅल्युएशन करणं की कावीळ का बरं झालेलं आहे, त्याच्यासाठी ब्लड टेस्ट, सोनोग्राफी या सगळ्या गोष्टी असतात ज्याने आपण टेस्ट करू शकतो. जेनेटिक टेस्टिंग पण करण्याची कधी कधी गरज पडू शकतं.
1: अच्छा. डॉक्टर, जसं आपण सांगितलं की सिकल सेल असल्यावर पण कावीळ लवकर होऊ शकतो, तर अशा पेशंटनी काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना ते होणार नाही, हे आपण बोलूया. याविषयी एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
4: हॅलो मॅडम.
1: हा नमस्कार.
4: हा
1: बोला, विचारा प्रश्न.
2: नमस्कार.
4: आमच्या ग्रामीण भागात लोक म्हणतात की बाबा ऊस खाल्ल्यानंतर कावीळ कमी होतो.
1: कमी होतो.
4: हा
2: चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आम्ही पण आमच्या हॉस्पिटलमध्ये बघतो की सगळे ऊसाचे रस आणि सगळे पीत राहतात. पण असं काही नाही, बेसिकली कसं असतं की जेव्हा आपण जेव्हा कावीळ होतो तेव्हा बहुतांश वेळ पेशंटला मळमळ असतं, जीव मळमळ करत राहतं, उलट्या होण्याची शक्यता असतं. म्हणून त्यावेळेस युजली आम्ही त्यांना सांगतो सहसा की तुम्ही डाएट खा, म्हणजे खूप जास्त तेलकट किंवा मसालेवाले खाऊ नका, कारण त्यांनी आणखी नॉशिया किंवा जीव मळमळपणा वाढेल. म्हणून आपण सांगतो की थोडं कार्बोहायड्रेट जास्त घ्या, म्हणजे साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. पण कसं काय होतं की बाहेरमध्ये जेव्हा आपण ऊसाचा रस घेतो त्याच्यात बर्फ आला तर त्याच्यामध्ये आणखी इन्फेक्शन आता ते बर्फ बनणाऱ्या पाण्यामधनं.
1: अच्छा.
2: तर ते पाणी कसं आहे आणि ते बर्फ कसं आहे आणि त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन असेल ए आणि ई पर्टिक्युलरली, कारण बऱ्याच वेळेस असं पाण्यात आलं की ए आणि ई हिपेटायटिस व्हायरस त्याच्यामध्ये राहण्याची शक्यता राहते, आणि त्याच्यामुळे ऊसाच्या रसामुळे ते कावीळ होण्याची परत शक्यता वाढण्याची शक्यता राहू शकते. म्हणून सहसा म्हणजे पिऊ शकता असं नाहीये,
1: पण
2: बिना बर्फाचं घेतलेलं चांगलं आहे. पण असं त्यांनी कावीळ कमी नाही होणार, इट इज जस्ट टू हॅव द बेटर फिलिंग. म्हणजे जेवण व्यवस्थित गेलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स एनर्जी व्यवस्थित गेली पाहिजे, त्याच्याकरता असतं. तुम्ही कोणताही ज्यूस घेऊ शकता असं नाही की ऊसाचाच रस पिला पाहिजे.
1: अच्छा. डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
5: युवराज पाटील नागपूरहून बोलतो.
1: हा बोला युवराज जी.
5: सर, दारू आणि खर्रा लिव्हर डिसीज करता किती फायदेशीर आहे? कारण
2: फायदेशीर आहे
5: की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खाल्ला जातो, आणि मध्य भारतामध्ये नागपुरी खर्रा म्हणजे काही विचारायची सोय नाही. यावर काय म्हणाल तुम्ही?
1: मुळात मला असं वाटतं प्रश्नच फायदेशीर आहे, इथेच थोडस आपल्याला बोलावं लागेल.
2: बघा, दारूचं सेवन हे नेहमीच हानिकारक असतं आणि खऱ्याचं सेवन सुद्धा हानिकारक आहे. तर दारू

0: बेसिकली लिव्हर आणि बाकीच्या सगळ्याच अवयवांवर परिणाम करतात. खऱ्यामध्ये पर्टिक्युलरली टोबॅको जो पार्ट असतो त्याच्यातला निकोटीन जो पार्ट आहे तो सगळ्यात म्हणजे घातक आहे लिव्हरसाठी सुद्धा, कारण याच्यामुळे बेसिकली टोबॅको जे स्मोकर्स असतात त्याच्यामध्ये ते जे टोबॅकोनी असतात ते लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असतं, म्हणून अवॉइड केलेलं चांगलं आहे दारू आणि खऱ्याचं अतिसेवन.
1: अच्छा, म्हणजे कावीसाठी म्हणा किंवा कुठल्याही आजारासाठी ते घातकच आहे. नक्कीच डॉक्टर, जसं आपण बोलत होतो की हिपॅटायटिस आणि वेगवेगळे जे आहेत प्रकार कावीचे, मी विचारणार होते की उन्हाळ्यामध्ये नेमकं कोणती शक्यता असते?
0: उन्हाळ्यामध्ये जसं आता बऱ्याच वेळेस पाणी मिळत नाही प्यायला लोकांना, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की लोक पाण्याचे सोर्सेस जिथून मिळेल तिथनं पाणी पिण्याचा प्रयत्न करतात, पर्टिक्युलरली इन द रुरल एरियाज आणि या ठिकाणी, तर त्याच्यामुळे व्हायरल हेपेटायटिस होण्याची शक्यता असते. ए आणि ई या उन्हाळ्यात पण बऱ्याच वेळेस दिसायला येतं, कारण बर्फ जसं आपण आधी म्हटलेलं की बर्फ पिण्याची शक्यता असतं ते पाणी. आता हे जर एखादं पॅन्डेमिक एखादं कंटॅमिनेटेड वॉटर झालं आणि त्याचाच बर्फ घेत आहेत लोक येण्यात आहे, तर मग त्याच्यामुळे हेपेटायटिस ए आणि ई होण्याची शक्यता जास्त असते या लोकांना.
1: अच्छा डॉक्टर, जसं आता आपल्याला एक प्रश्न आला होता की ऊसाचा रस घेतल्यामुळे कावीळ लवकर बसतो का, तर असं कावीळ असताना अनेक लोक म्हणतात की पथ्य आपण पाळली पाहिजे, हे नको खायला ते खायला पाहिजे वगैरे असं, तर काय तुमच्या लक्षात काय येतात समज गैरसमज या बाबतीत?
0: कावीळ जेव्हा होतो तेव्हा महत्वाचं असतं की पेशंटला जीव मळमळ होणं, भूक कमी लागणं या सगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे कसं असतं की मसाले आणि तेलकट पदार्थ युजली पेशंट टॉलरेट करू शकत नाही. आमच्या मते तर सगळं घ्यायला पाहिजे पेशंटनी, कारण लिव्हर रिजनरेट होण्याकरता न्यूट्रिशन म्हणजे जेवण हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ते जर चांगलं नसेल, पेशंट जर ओरली काहीच नसेल घेत, तर लिव्हर इम्प्रूव्हमेंट व्हायला पण वेळ लागेल. तर त्याच्यामुळे जेवण सगळ्या प्रकारचं घेऊ शकतात, कोणतेही पथ्य पाणी करण्याची गरज नाही आहे. सुरुवातीला फक्त लिक्विड किंवा प्रोटीन डाएट घेणं महत्वाचं असतं, कारण ऑइली आणि स्पायसी पदार्थ तेव्हा ते टॉयलेट किंवा पेशंट नॉशिया असल्यामुळे टॉयलेट करणार नाही, पण आमच्या मते सगळं जेवण करणं महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, याबाबतीत आपण उपचार कसे केले जातात, कारण की बरेच वेळा असं होतं की कावीळचे पण दिवस असतात, कोणाचा लवकर बसतो काही कावीळ थोडासा उशीर लागतो, तर काय कशी असते उपचार पद्धती?
0: उपचार जे असतात कावीळचं ते असतात की पेशंटला कावीळ का बरं झालेलं आहे, जसं प्री हिपॅटिक म्हणजे हेमोलिटिक जर जॉन्डिस असेल तर त्याचं ते कारण शोधून काढणे, सिकल सेल आहे, जी सिक्स पिडी आहे, ऑटोइम्युन आहे, तर त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट होतं. जर हेपेटायटिस म्हणजे लिव्हरवर जर सूज असेल ना, तर ती अल्कोहोलमुळे असेल तर आपण सांगतो की पेशंटला अल्कोहोल बंद करा. हेपेटायटिस बी आणि सी असेल तर त्याच्याकरता औषधं असतात. ए आणि ई साठी युजली औषधं नाही आहेत, पण 99% लोकांमध्ये हे जे व्हायरसेस असतात, म्हणजे जसं आपण पहिले पण म्हटलंय की हे सेल्फ लिमिटिंग असतात, काही दिवस एक महिना दोन महिन्यात हे सगळे रिकव्हर होतात पेशंट. 1% लोकांमध्ये कधी कधी लिव्हर जास्तच खराब जर डॅमेज झालं असेल तर ते लिव्हर फेल्युअरमध्ये जातात, ज्याला आपण मध्ये डिस्कस म्हणजे त्याच्यामध्ये मग पेशंटला ट्रान्सप्लांट शिवाय दुसरं काही ऑप्शन नसतं. आणि तिसरं असतं ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, म्हणजे ज्याच्यामध्ये जसं कॅन्सर आपण म्हटलेलं त्याच्यामध्ये स्टेंटिंग्स किंवा ड्रेनेज करून आपण ते प्रयत्न करतो ट्रीटमेंट करण्याचा.
1: डॉक्टर, भरपूर प्रश्न आहेत आणि उपचार पद्धती पण खूप मोठी आहे किंवा आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी याविषयी पण आपल्याला बोलायचं आहे, पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे याविषयी आपण पुढच्या भागात बोलूया. डॉक्टर, खूप छान माहिती आज आपल्याकडून आमच्या श्रोत्यांना मिळालेली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात LGI हॉस्पिटल धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, आणि आजचा विषय होता कावीळ, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं तज्ज्ञ डॉक्टर मनोज व्यवहारे यांनी. आणि या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सचिन कोकणे आणि मनोज महाजन यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात, तोपर्यंत मी पूर्वा आपल्या डॉक्टर मनोज व्यवहारे यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आता ऐकूया मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी, आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. ऐकूया काही क्षणातच. श्रोते हो, नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी।

0: सर्वात आधी तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हीटमध्ये मुलांना खेळायला नको. 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत बाहेर कुणीही जाऊ नये, कारण हे हीट एक खूप फेटल होऊ शकतो कधी कधी, म्हणजे रिस्की होऊ शकतो. आणि जर 104 वरती ताप गेला आणि सतत उतरत नाही, त्याला अग्रेसिव्ह मेजर करावा लागेल आपल्याला, म्हणजे कूलिंग करावा लागेल, बॉडी कूलिंग करावा लागेल, फ्लुइड्स द्यावा लागेल. आणि खूप जास्त असलं त्याला आपण हीट स्ट्रोक म्हणतो. जर आपल्याला वाटलं की हे हीट स्ट्रोक आहे तर हीट स्ट्रोकमध्ये लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं, कारण हीट स्ट्रोकमध्ये कधी कधी डेथ सुद्धा होऊ शकतो. तर यावेळेस सर्वात आधी तुम्ही क्लोथ्स रिमूव्ह करून द्या, एकदम लाईट कॉटन क्लोदिंग ठेवा. कूलर एन्व्हायरमेंट किंवा एसी असेल त्या खोलीमध्ये त्याला शिफ्ट करा. फॅन सुरू ठेवा, ह्युमिड होऊ देऊ नका. कूल वॉटरचा स्प्रिंकल करा किंवा टॉवेल सोक करून थंड पाण्याची पट्टी लावा. आणि कधी कधी आईस पॅक सुद्धा लावू शकता तुम्ही ग्रोइन्समध्ये, नेकमध्ये किंवा ऍक्झिलामध्ये, थोडा आर्मपीटमध्ये थोडा आईस पॅक लावू शकता. जर कॉन्शियस असेल तर ORS थोडा थोडा द्यायचा. कॉन्शियसनेस कमी असेल तर कधीही देऊ नका ते, कारण ते वॉमिट होईल आणि चेस्टमध्ये जाईल. आपला एक गैरसमज आहे की ताप आला प्रत्येक वेळी आणि 104 वरती गेला तर पॅरासिटामॉल लगेच देऊन द्या आणि भरपूर डोजमध्ये पॅरासिटामॉल द्या, असं करायचं नसतं. कारण पॅरासिटामॉल कोल्ड टेम्परेचरला 104 वरती कधी इफेक्ट करत नाही, आणि कधी खूप खूप जास्त जो डोस झाला तर किडनी आणि लिव्हरमध्ये सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि त्याला कधीही फोर्स फ्लुइड्स देऊ नका. काही लोक सोडा देतात, काही लोक कॅफिन देतात, काही लोक भरपूर फ्लुइड द्यायला सुरू करतात. आणि काही काही लोकांमध्ये तर अशी गैरसमज आहे की अल्कोहोलचा एक रबिंग करून द्या तर टेम्परेचर कमी होऊन जाईल, तर तेही काही उपयोगाचं नसतं. तर असं कधी खूप हीट स्ट्रोक झाला, 104 वरती ताप असलं आणि कॉन्शियसनेस ऑल्टर्ड होत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये न्या. आपल्याकडे जेवढं हॉस्पिटल आहे, जसं GMC आहे, IGMC आहे, याच्यामध्ये पूर्ण वॉर्ड्स आहेत, म्हणजे यावेळेस पूर्ण वेल इक्विप्ड वॉर्ड्स आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कोल्ड वॉटर इमर्शन करतात, कूलिंग ब्लँकेट लावतात, IV फ्लुइड्स लावतात आणि लगेच ते कॉम्प्लिकेशन व्हायचं कमी होतो.
1: अच्छा डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार.
1: नमस्कार
2: सर. नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: प्रश्न आहे मॅडम की मुलं आजकाल डायरेक्ट फ्रीजचं पाणी म्हणजे बॉटल प्यायला बघतात, किंवा थंड आईस्क्रीम खायचं असतं, थंड बर्फ खायचा असतो, तर हे कुठपर्यंत योग्य आहे? डायरेक्ट फ्रीज मधलं पाणी पिणं योग्य आहे?
0: एकदम म्हणजे एकदम डायरेक्टली तर योग्य नाही. आणि ज्यांना फॅरिंजायटिस किंवा थ्रोटचं इन्फेक्शन असेल किंवा ज्यांना टॉन्सिल्स असेल त्यांना याचा दुष्परिणाम होतो प्रत्येक वेळी. तर एक मीडियम कोल्ड वॉटर घेतलेला नेहमी बरं असतं.
1: अच्छा.
0: हा, ते एकदम कोल्ड चिल्ड वॉटर अवॉइड करणं बरं आहे.
1: आणि आईस्क्रीम खाणं किंवा
0: आईस्क्रीम आता समरच्या वेदरमध्ये सांगितलं की खाऊ नका ते योग्य नाही आहे. लहान मुलांना आपण थांबू शकत नाही, पण क्वांटिटी बरोबर राहायला पाहिजे, म्हणजे खूप जास्तही नको आणि एकदम चिल्डही नको.
1: बर डॉक्टर, आपण बघत होतो की काय आपण काळजी घेतली पाहिजे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये. त्याआधी श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत बालरोगतज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता. आपल्याला काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529266 आणि 2560101. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे 0712. डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो हॅलो.
3: हा मॅडम.
1: हा नमस्कार.
3: सरांना मला विचारायचं आहे.
1: विचारा.
3: थोडस 2 दिवस उन्हात गेलं तर असं उलटी आल्यासारखं वाटते, मळमळ वाटते, हे कशामुळे होते सर?
0: हे हीट एक्झॉशन आहे, जसं सांगितलं की हे ऊन लागलेली आहे आणि पुष्कळ बाणाने हे प्रॉब्लेम होतो. मळमळ होणं, चक्कर येणे, हेडेक होणे किंवा डिझी फील करणे, वॉमिटिंग होणे, कधी नॉशिया होणे, हे सगळं काही जे आहे ते हीट एक्झॉशनचा प्रकार आहे. आणि हे हीट एक्झॉशन तुम्ही वेळेवर ट्रीट केलं नाही तर हे हीट स्ट्रोकमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो, तर लगेच याला ट्रीटमेंट लागतो.
1: डॉक्टर, वॉटर इंटेक बद्दल एक प्रश्न विचारायचा होता की जसं आपण इतर वेळेस पाणी पितो, म्हणजे पावसाळा झाला किंवा हिवाळा झाला, तर या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इंटेक हा किती प्रमाणात जास्त असला पाहिजे?
0: हे तुमचं एक्सपोजर वरती आहे. जर तुम्ही एसी रूम मध्ये दिवसभर बसला तर तो नॉर्मल इंटेक आहे, पण तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल तर त्यावेळी 20-25%

0: इन्क्रीमेंट ऑफ वॉटर तुम्हाला करायला पाहिजे, कारण हे हीटचा पुष्कळ दुष्परिणाम आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे हीटचं फक्त असं नाही आहे की हीट स्ट्रोक आहे, हीट एक्झॉशन आहे, याच्यानी स्किन मध्ये प्रॉब्लेम्स होतो, आईज मध्ये प्रॉब्लेम होतो, स्किनचा प्रॉब्लेम भरपूर आहे. म्हणजे समरचा वेळेस स्किनचा प्रॉब्लेम भरपूर असतो. आणि हे काय काय असतं, एक तर सनबर्न होऊ शकतो, दुसरा प्रिकली हीट, आपण ज्याला मिलिया म्हणतो, प्रिकली हीट घामोरी म्हणतो ज्याला आपल्या भाषेमध्ये, हे भरपूर असतो. ऍक्ने होऊ शकतात, ऍक्ने ज्यांना आहे ते सुद्धा वाढू शकतो. फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता खूप जास्त आहे. फॉलिक्युलायटिस किंवा स्किनचे इन्फेक्शन जास्त आहे. आता आपण बघतो आहे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये की समर आला की प्रिकली हीट झाली, तुम्हाला घमोरी झाली, हे पावडर वापरा, हे करा, हे सगळं काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, याला काही उपयोग नाही. जर तुम्हाला प्रिकली हीट तुमच्या बाळाला होत असेल तर फक्त त्याचं आहे की लूज कॉटन क्लोदिंग वापरायचं, त्याला प्रत्येक वेळी आंघोळ घाला, नॉर्मल पाण्याने चांगला पुसून काढा. हे आपण जे प्रिकली हीटचे पावडर जे काही वापरतो, प्रिकली हीटचं कारण काय आहे, ते आपल्या बॉडीमध्ये जे स्वेट ग्लँड आहे ते ब्लॉक होऊन जातात.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामुळे स्वेटिंग होत नाही, आणि स्वेटिंग होत नाही त्याच्यामध्ये स्किनचा एक रिॲक्शन असतो. आपण ते पावडर टाकून प्रत्येक वेळी त्यांना परत ब्लॉक करतो आहे.
1: अच्छा,
0: तर असं नाही आहे की आपण प्रिकली हीटचा पावडर टाकला आणि लगेच ते ठीक होऊन जाईल, काहीही होत नाही. तर त्याचं नॉर्मल नॅचरल ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे की एक आंघोळ घाला, लूज क्लोदिंग घाला, प्रत्येक वेळी फ्लुईडचा इंटेक बरोबर ठेवा. तर याच्यानी प्रिकली हीट कमी होईल. सनबर्न भरपूर लोकांना होतो, म्हणजे उन्हामध्ये गेलंय तर सनस्क्रीन एक खूप आवश्यक आहे.
1: डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो डॉक्टर.
1: हा नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: हा तर डॉक्टर, आमचं ना 4-5 महिन्याचं बाळ आहे सध्या, तर आम्ही म्हणजे बाळासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
0: 4-5 महिन्याचा बाळाला तुम्ही बाहेर घेऊन जाऊ नका उन्हामध्ये कधी, खूप समरच्या महिन्यामध्ये खूप ओव्हर रॅप करू नका. तुमचा खोलीमध्ये एसी किंवा कूलर ठेवा. रूमचं टेम्परेचर 24-25 degrees राहायला पाहिजे. तुम्ही ब्रेस्टफीड करत असाल तर प्रत्येक डिमांड फीडिंग करा बरोबर ब्रेस्टफीड. आणि बाकीचे क्लोदिंग जे आहे ते लूजच ठेवा, खूप जास्त रॅप करून किंवा असं करून काही करू नका. 6 महिन्याचा बाळाला घरी ठेवला आणि बरोबर ब्रेस्टफीड केली आणि टेम्परेचर बरोबर ठेवला तर काही कॉम्प्लिकेशन, काही प्रॉब्लेम होत नाही हीटमध्ये.
1: डॉक्टर, आपण बोलत होतो की उन्हामुळे काय काय त्रास होऊ शकतात आणि त्यासाठी काय उपाय आपण करू शकतो.
0: हा, उन्हामध्ये आपण जसं डिस्कस केलं आता हीट स्ट्रोक आणि हीटचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यासाठी कधी कधी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. दुसरा स्किनचा आपण प्रॉब्लेम डिस्कस केला की प्रिकली हीट, ऍक्ने, फंगल इन्फेक्शन, फॉलिक्युलायटिस होऊ शकतो. तिसरा कधी कधी काय असतं की फूड सेफ्टी, ज्याला आपण उन्हामध्ये बोलतो की खूप गॅस्ट्रो होत आहे, खूप फूड पॉइझनिंग होत आहे, कुठलाही खाण्याचा पदार्थ असला तर ते 1 तासापेक्षा तुम्ही बाहेर ठेवू नका, कारण बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ ह्या खाण्यामध्ये खूप जास्त असल्याची शक्यता आहे. आणि हे झालं तर मग काय होतं, फूड पॉइझनिंग सारखं असतो.
1: कारण खूप वेळा आपण असं म्हणतो की आपण सकाळचं अन्न हे संध्याकाळी,
0: नाही उन्हामध्ये कधीही करायचं नसतं. हे करायचं असेल तर रेफ्रिजरेटर करून ठेवा, बाहेर ठेवू नका, कारण साल्मोनेला, शिगेला असं प्रकारचे आणि इकोलाय हे जे बॅक्टेरिया असतात हे भरपूर ओव्हरग्रोथ होतो आणि उन्हामध्ये यांचा ओव्हरग्रोथ जास्त होतो. प्रत्येक वेळी खायचा आधी तुम्ही हात धुवून घ्या बरोबर. उरलेलं अन्न असं बाहेर ठेवून खाऊ नका. दुसरा आहे की स्किन लोशन बरोबर वापरा. SPF 30 वरतीहीच वापरायचा सनस्क्रीन. आणि लोकांचा गैरसमज आहे की आपण एकदा सनस्क्रीन लावला तर दिवसभर चालतो, असं होत नाही. सनस्क्रीनचा इफेक्ट 2-3 तास जास्तीत जास्त असतो. आणि जर तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही रिपीट करा त्याला. जर तुम्ही स्विमिंग करत असाल आणि ते लहान मुलांमध्ये उन्हाळा आला की प्रत्येकांना स्विमिंगमध्ये जायचं आहे आणि स्विमिंगमध्ये तर भरपूर प्रिकॉशन घ्यावं लागतं. एक तर स्विमिंगचा वॉटर क्लोरिनेटेड असतं तर प्रत्येक लोकांना काहीतरी काही स्किनचा प्रॉब्लेम असतो. दुसरा स्किनचा प्रॉब्लेम शिवाय ते पाणी कंटॅमिनेटेड सुद्धा होऊ शकतो, त्याच्यामुळे गॅस्ट्रो आणि सायनोसायटिस आणि स्किन इन्फेक्शन हे व्हायची शक्यता जास्त असते. तर जर तुम्ही स्विमिंगमध्ये बाळाला चाइल्डला पाठवत असाल तर एक तर त्याची सेफ्टी बघा की हे चांगलं स्विमिंग पूल राहायला पाहिजे, हायजिनिक असायला पाहिजे, सेफ्टी लाईफ गार्ड्स आणि बाकीचे प्रिकॉशन्स राहायला पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्याला बरोबर आल्याबरोबर म्हणजे स्विमिंग झाल्याबरोबर शॅम्पू करा आणि माइल्ड क्लिन्झर सोपमधनं आंघोळ घाला त्याला.
1: अच्छा,
0: म्हणजे स्किन क्लीन करा आणि मग सनस्क्रीन लोशन लावा आणि सनस्क्रीन कमीत कमी SPF 30
1: राहायला पाहिजे
0: आणि 2-3 तासांनी त्याला रिपीट करा.
1: डॉक्टर, एक कॉल घेऊया. हॅलो.
3: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
3: मॅडम. घरामध्ये बसत असं जे उन्हाळे लागतं तर त्यावर काय उपाय?
1: बर,
0: उन्हाळीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की

0: हे फ्लुइड इंटेक भरपूर ठेवा, 11 ते 4 पर्यंत बाहेर जाऊ नका, घराचं टेम्परेचर बरोबर ठेवा, सनस्क्रीन लावा जर बाहेर जात असाल, आणि बाळाला भरपूर पाणी द्या. त्याला थर्स्टचं मेकॅनिझम बरोबर डेव्हलप होत नाही, त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं आहे की पाणी प्यायचं, आणि पाणी द्यायचं नसेल तर ORS ठेवा, नाही तर लिंबाचं सरबत घरी करून ठेवा, कोकोनट वॉटर घरी ठेवा. हे सगळं काही तुम्ही देत राहायचा, प्रत्येक एक एक दोन दोन तीन तीन तासांनी त्याला फ्लुईड देत राहणार, आणि न्यूट्रिशियस फूड ठेवा. आता नेचरने असं बनवलं आहे की प्रत्येक सीझनसाठी फ्रुट्स बनवलेले आहेत. तर आता जे फ्रुट्स आले आहे, जसं की वॉटरमेलन, कॅन्टलूप म्हणजे आपला खरबूज असतो, आणि मँगोज आहे, हे सगळं भरपूर न्यूट्रिशियस आहे. तर ऑलवेज प्रिफर अ सीझनल फ्रूट, म्हणजे जेवढं फ्रुट्स आहे त्यांचं इंटेक भरपूर ठेवा बाळासाठी. हा
1: नक्कीच. डॉक्टर, जसं आपण आता आहाराविषयी बोलतो आहे की फूड सेफ्टी ही खूप जरुरी आहे या दिवसामध्ये, तर लहान मुलांनी काय आणखीन काळजी घेतली पाहिजे फूड सेफ्टीच्या दृष्टीने?
0: फूड सेफ्टीच्या दृष्टीने बाहेरचं फूड अवॉइड करायचं आहे, आणि याच्याशिवाय खूप स्पायसी फूड किंवा खूप ऑइली फूड अवॉइड करायचं, आणि घरचंच बनलेला चांगला उकडलेला आणि चांगला कुक झालेला असं फूड वापरायचं, आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचा इनटेक अलॉंग विथ फ्लुइड्स हे भरपूर ठेवायचं उन्हाळ्यामध्ये.
1: अच्छा. डॉक्टर, जे मुलं स्पोर्ट्स खेळतात किंवा बाहेर उन्हात जातात, तर या मुलांनी तर पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे.
0: बिलकुल आवश्यक.
1: अशा मुलांना स्किनचे पण बरेच वेळा उन्हात असल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, तर काय म्हणजे यांनी कशी काळजी घेतली पाहिजे, आणि काय म्हणजे एक्स्ट्रा काय यांनी आणखीन केअर घेता
0: येईल? ऍथलीट्सना भरपूर, ऍथलीट्स किंवा स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ज्या आहेत ते भरपूर करतात, त्यांना एक तर फ्लुइड इंटेक्सचं आपण सांगितलंच आहे, याच्याशिवाय जर ते आउटडोरमध्ये एक्सपोज आहेत तर गॉगल वापरायचा, म्हणजे साधा नॉर्मली सुद्धा तुम्ही उन्हामध्ये गेला तर एक आपण गॉगल वापरायचा, आणि हे गॉगल जे असतं हे साधा गॉगल वापरू नका, याला कमीत कमी UV 400 प्रोटेक्शन राहायला पाहिजे, म्हणजे एक ब्रँडेड आणि चांगल्या प्रकारचा, जसं आपण सनस्क्रीन ब्रँडेड आणि SPF 30 वापरतो, तसंच गॉगलचाही प्रिकॉशन घ्या की तुम्ही UV 400 रेडिएशनचा प्रोटेक्शनचा गॉगल वापरा, तर तुमचा डोळ्याला त्रास होणार नाही. आता इतक्यात मागच्या महिन्यामध्ये आमच्याकडे भरपूर केसेस आले की आईमध्ये डोळ्यामध्ये खूप जडजड होत आहे, ड्राय वाटत आहे, बघायला दिसत नाही, एकदम लाल झालेली आहे डोळे, आणि थोडासा उन्हामध्ये गेलं तर असं सिमटम्स यायला सुरू झालं. तर त्यांनी आम्ही ऍडवाईस केलं की कसं प्रोटेक्शन घ्यायचं, डोळ्याला कसं धुवायचं, काही ड्रॉप्स टाकायचा, नसलं तर मॉइश्चराइज डोळ्याचं जे ड्रॉप्स असतात ते कसं टाकायचं, आणि भरपूर फ्लुइड इनटेक घ्यायचं, आणि हीट अवॉइड करा यावेळेस. अथलीट्समध्ये आपण सांगतो, अथलीट्स किंवा फिजिकल स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये, की तुमचं न्यूट्रिशन चांगलं ठेवा, तुमचा फ्लुइड इनटेक भरपूर ठेवा, काही कार्बोनेटेड ड्रिंक्स घेऊ नका त्यावेळेस, खूप एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका त्यावेळेस, कॅफिनचा पदार्थ तुम्ही वापरा, साधा पाणी किंवा ORSचं पाणी तुम्ही भरपूर जेवढं घेऊ शकता तेवढं घ्या, आणि 11 ते 4 मध्ये काहीही करू नका तुम्ही.
1: अच्छा. दुपारच्या वेळेत आपण बिलकुल
0: बिलकुल अवॉइड काढायला पाहिजे ते.
1: अच्छा. डॉक्टर, जसं आपण बरेच वेळा स्किनची काळजी घेताना, तुम्ही आता सांगितलंय की सनस्क्रीन आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे, तर सनस्क्रीन म्हणजे हे SPF 30 वरती पाहिजे, तर या बाबतीत आणखीन आपण काय म्हणजे लहान मुलांना सनस्क्रीन वापरू शकतो का
0: किंवा नाही? 6 महिन्याचा खाली मुलांना सनस्क्रीन रिकमेंडेड नाही आहे.
1: बरं,
0: 6 महिन्याचा वरती ते आहे तर आपण कधीही वापरू शकता, पण 2-3, 3-4 तास रिपीट करा तुम्ही, फक्त एवढं प्रिकॉशन आहे, आणि भरपूर क्लिन्झिंग करा, आणि माइल्ड क्लिन्झिंग सोपमध्ये तुम्ही स्किनचं क्लिन्झिंग करा प्रत्येक वेळी. उन्हामध्ये अजून एक कॉम्प्लिकेशन असतो, काही मुलांना आमच्याकडे येतात की नोज ब्लीड होतो आहे, नाकातनं रक्त येतो आहे, तर हेही नाकातनं रक्त येण्याचं पुष्कळ कारण आहे, म्हणजे कधी कधी हीट असतो, काही काही जेनेटिक टेंडन्सी सुद्धा काही मुलांमध्ये असतात, कधी कधी ते नाकामध्ये बोटं टाकतात, त्याच्यामुळे ते नोज पिकिंग ड्रायनेस, तर जेव्हा ह्युमिडिटी ड्रायनेस आणि हीट वाढतो हे नोज ब्लिडिंगचा प्रकार वाढून जातो. त्याला घाबरायचा काही प्रश्न नाही, जेव्हाही असं झालं तर एक तर नेझल पॅक टाका किंवा हे थंब आपल्या नाकाला टाईट ठेवा, आणि ब्लिडिंग झालं तर घाबरायचा काही प्रश्न नसतं, फ्लुइड इनटेक बरोबर ठेवा, आणि खूप जास्त प्रत्येक वेळी ब्लिडिंग होत असेल तर डॉक्टरांना एकदा दाखवून द्या.
1: अच्छा. डॉक्टर बरेच वेळा आपण घरगुती उपाय करतो, म्हणजे अनेकदा असं म्हणतात की ऊन लागलेलं आहे, उन्हाळ्यात ताप आले आहे, तर कांदा लावणे किंवा असं पण हे काही केल्या जातात, तर असे काही घरगुती उपाय आहेत का?
0: याचं म्हटलं तर काही सायंटिफिक एव्हिडन्स तर काही नाही आहे, हे पुष्कळ

0: पुष्कळ गैरसमज आहे कम्युनिटी मध्ये. तर आपला काम आहे की आपण एक सायंटिफिक आणि मेडिकल इन्फॉर्मेशन लोकांना सांगायचं की ऊन लागली की प्रत्येक वेळी एक तर लाईट क्लोदिंग, आपण हे रिपीट करतो आहे की एक लाईट क्लोदिंग वापरा, कूल एन्व्हायरमेंट मध्ये शिफ्ट करा म्हणजे जिथे हीट आहे, फॅन किंवा एसी किंवा विंडोज हे ओपन ठेवा म्हणजे एकदम ड्राय असायला नको, आणि फ्लुइडचा इंटेक वाढवा. आणि जर ताप असला तर पट्ट्यांनी, थंड पट्ट्यांनी कमी करा, टॉवेल वापरा, पूर्ण पुसून काढा, आणि खूप जास्त असेल तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखवायला
1: पाहिजे. डॉक्टर, हीट एक्झॉशन तुम्ही जे म्हटलं आहे, आणि अजून एक तुम्ही सांगितलं होतं की हीट सिंकोप, तर याविषयी आपण काय सांगाल, म्हणजे हीट सिंकोप नेमकं काय आहे?
0: हीट सिंकोप हे आहे की चक्कर येणं. हीट सिंकोप मध्ये काय होतं की उभं राहिलं आणि खाली पडले.
1: अच्छा,
0: तर याच्यामध्ये काय, अचानक हीट, हा अचानक झालं आणि खाली पडले, तर हे फ्लुइड कमी असलं तर होऊ शकतो. वेसोवगल सुद्धा कधी कधी, आपले एक वेगस नर्व असते ते सुद्धा स्टिम्युलेट होऊन जाते. कधी कधी पुअर वॅसोमोटर टोन असतो म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचा टोन कमी असतं, याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. त्याच्याशिवाय अजून एक टर्म आहे हीट टिटॅनी. जसं आपला कॅल्शियम कमी झाला तर टिटॅनी होतो, म्हणजे कार्पोपेडल स्पाझम त्याला म्हणतो आपण, म्हणजे हात पाय असं वाकडे होऊन जातात. तर हे उन्हामध्ये सुद्धा कधी कधी होऊ शकतात. आणि हे कधी होतो, जेव्हा आपण हायपर व्हेंटिलेट करतो.
1: हायपर व्हेंटिलेट म्हणजे
0: हे हायपर व्हेंटिलेट हीट मध्ये होतो, म्हणजे खूप जोर श्वास घेणं, आणि मोठ्याने श्वास घेतला तर हे हायपर व्हेंटिलेट होतो. आणि याच्याने काय होतं की एक स्पाझम सुद्धा हातापायामध्ये, हातापाय कडक होऊन जातात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की त्यांना एक तर थंड एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन जा, त्यांचं ब्रीदिंग नॉर्मल करा, त्यांना सांगा की तुम्ही घाबरू नका, म्हणजे पॅनिक होऊ नका, नॉर्मल ब्रीदिंग करा. आणि त्याचं नाही होत नसेल तर एक रिब्रीदिंग बॅग असतो, म्हणजे आपल्या तोंडामध्ये एक पिशवी ठेवून देतात आणि त्याच्यामधनं ब्रीद करा. तर त्याच्याने काय होतं की ते स्टिम्युलेशन कमी होऊन जातो आणि हे स्पाझम कमी होऊन जातो.
1: हॉस्पिटलाइज केल्यानंतर करू शकतो,
0: हॉस्पिटल किंवा हा हॉस्पिटलचा
1: बॅग
0: जे आहे ते तिथे वापरू शकता तुम्ही. पण घरी तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग करायला सांगा, कूलिंग करून घ्या, पॅनिक व्हायला सांगू नका की पॅनिक होऊ नका,
1: एअर फ्रेश
0: एअर मध्ये ठेवा त्यावेळेस, तर हे कमी होऊन जातो. त्याच्याशिवाय हीट एक्झॉशन जे आपण डिस्कस करत होतो, तर 103-104 वरती टेम्परेचर घ्यायला, कोर टेम्परेचर आपण म्हणतो, बाहेरचं टेम्परेचर नाही म्हणजे बॉडीचं टेम्परेचर. आणि बॉडीचं टेम्परेचर मेजर करायला एक रेक्टल टेम्परेचर आपण मेजर करतो. तेव्हा हे कोर टेम्परेचर 103 वरती गेलं तेव्हा हे हीट एक्झॉशनचा सिम्पटम असतो. हीट एक्झॉशनचा सिम्पटम म्हणजे हेडेक होणं, नॉशिया म्हणजे उलटी होणं, वॉमिट होणं, चक्कर येणे, खाली येऊन पडणं, तर हे सगळं याला हीट एक्झॉशन, म्हणजे हीट इतकी उष्णता तुमच्या बॉडीमध्ये आली आहे की तुमची बॉडी एक्झॉस्ट झालेली आहे. तर यावेळेस तुम्हाला फ्लुइड पाहिजे, यावेळेस तुम्हाला रॅपिड कूलिंग मेजर्स पाहिजे. आणि या स्टेजमध्ये जर तुम्ही नाही ट्रीट केला हीट एक्झॉशनला, तर आपला पुढचा शेवटचा स्टेज असतो हीट स्ट्रोक. म्हणजे आपण स्ट्रोक, जसं ब्रेनचा स्ट्रोक आहे तसं ही हीट स्ट्रोक आहे. याच्यामध्ये आपला जे नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होतो.
1: अच्छा,
0: आणि हे एक एमर्जन्सी आहे. याच्यामध्ये
1: हॉस्पिटलाइज करणं,
0: आणि याच्यामध्ये आपण जर खूप सिरियस असेल तर रिससिटेट करावं लागते, पूर्ण बॉडीचं कूलिंग करावं लागतं, सलाईन द्यावा लागतो.
1: खूप माहिती आहे आणि खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि बऱ्याच आपण सांगितलेल्या आहेत. खूप छान मार्गदर्शन आज आपल्या श्रोत्यांना मिळालेलं आहे. तरी पण अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, पण त्या पुढल्या भागात आपण नक्की सांगूया. डॉक्टर, खूप खूप आभार,
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर, कोराडी रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता वाढतं ऊन आणि लहान मुलांची काळजी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉक्टर भास्कर गुप्ता यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं सचिन कोकणे आणि मनोज महाजन यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आणि कार्यक्रमाचे प्रायोजक मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर, कोराडी रोड, नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर भास्कर गुप्ता यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर, कोराडी रोड, नागपूर, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारती या दोन्ही केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मिश्र संगीत इस कार्यक्रम में दोस्तों हम करते हैं फिर एक बार आपका बहुत बहुत स्वागत. आइए कार्यक्रम की अगली रचना लेकर हाजिर हुए हैं हम सचेत टंडन और परंपरा टंडन की आवाजों में. इरशाद कामिल का लिखा ये प्यारा सा गीत आइए सुनिए.

0: आलोक राज इनकी आवाज में ये प्यारा सा नगमा दोस्तों अभी आपने सुना, और इस गीत के साथ आज का मिश्र संगीती कार्यक्रम यही समाप्त करते हैं। आकाशवाणी नागपुर सहे विविध भारती केंद्र है, श्रोते हो 10:58 होता है, ऐकूयात ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली। या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं। जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे। देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय। महाआवास अभियान 2023-24 अमरावती विभागानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून विविध स्तरावर तब्बल 8 पुरस्कार मिळवले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील इनापूर इथल्या लाभार्थी दशरथ सवई चव्हाण यांनी देशातील 3 कोटी क्रमांकाचे घरकुल पूर्ण करण्याचा मान मिळवला। विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व संबंधितांचं अभिनंदन करत अपूर्ण घरकुलं तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलंय। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या जनजागृतीसाठी कसं काय या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाला। यावेळी जनजागृतीपर गाणं आणि पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलं। ग्रामीण भागात स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि लोकसहभागातून आरोग्य जागृती निर्माण करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवण्यात येत आहे। विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे। आज आणि उद्या तसंच परवा अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान आज नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन केलं होतं। या आयोजनाला नागरिक आणि श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार
0: दोस्तों, आपने ट्यून किया है अपने रेडियो सेट पर विविध भारती का नागपुर केंद्र एफएम बैंड 100.6 MHz पर। सुबह के ठीक 11 बजे है, आइए सुनते हैं आपका पसंदीदा प्रोग्राम मधुमालती। कार्यक्रम का आगाज करते हैं हम इस देशभक्ति गीत के साथ जिसे हमने लिया है परदेसी बाबू इस फिल्म से। आनंद राज आनंद के गाए हुए गाने को आइए सुनिए।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके.
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की?
1: देऊ
4: इंजेक्शन.
5: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दोस्तों, और एक मजबूत रिश्ता दादा दादी नाना नानी परिवार के अनुभवी स्तंभ होते हैं. इनकी कहानियां और आशीर्वाद घर की सबसे बड़ी दौलत होते हैं. आइए सुने घराना इस फिल्म का गीत.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र, विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कोलोसियम स्मारकाला भेट दिली. आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेनं आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठलाय. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारतानं युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे. ऑनलाईन आणि इंटरनेटद्वारे वाढत चाललेल्या औषध विक्रीच्या विरोधात आज देशव्यापी बंदला अकोला जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील 2,500+ मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आली असून त्यात अकोला शहरातील सुमारे 700 दुकानांचा समावेश आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषध दुकानं सुरू ठेवण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे ऑल इंडिया रेडिओच्या गौरवशाली 90 वर्षांच्या निमित्तानं काल आयोजित स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीताच्या सभेला नागपूरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात भक्ती गीतानं झाली. त्यानंतर कलाकार मोनिका भोयर, डॉ हेमलता पोपटकर, प्रसन्न जोशी यांनी विविध गीत प्रकार सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख डॉ विजयसिंग राजपूत, कार्यक्रम अधिकारी संगीता आरसपुरे आणि मोनाली शेंडे यांचं सहकार्य लाभलं. अमरावती जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय कन्या आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांसाठी नागपुरात विशेष अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी प्रथमच नागपूर मेट्रोचा प्रवास करत गोंडी नृत्य, राणी दुर्गावतीवरील नाट्यप्रयोग आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची रांगोळी सादर केली. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल यांनी विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि पोलीस सेवेत करिअरबाबत मार्गदर्शन केलं. तसंच विद्यार्थ्यांनी VR मॉल भेटीदरम्यान आधुनिक सुविधांचा आनंद घेत मान्यवरांशी संवाद साधला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: ये आकाशवाणी है विविध भारती का नागपुर केंद्र, FM बैंड 100.6 MHz पर. दोस्तों, कुछ ही पलों में हम सुनेंगे दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जिस गली में तेरा घर न हो बालमा.

0: दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद. आता ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे. आपल्या शेजारील काही देशांमध्ये अल्पसंख्याकांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या देशांवर विविध संकटं निर्माण झाली असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर नागपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरवर्षी विविध अल्पसंख्याक आयोगांना आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: महाराष्ट्र में या पूरे देश में जितने भी माइनॉरिटी कमीशन है सबको अपना अपना एक साल का जो रिपोर्ट कार्ड है वो सरकार के पास पेश करना है. अब हर साल दिल्ली में एक कॉन्फ्रेंस होगी जहां पर सारे देश के माइनॉरिटी जो कमीशन है वो अपनी अपनी रिपोर्ट करेंगे. सरकार का क्लियर संदेश है कि माइनॉरिटी के जितने भी बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा पढ़ाया जाए, उनको हॉस्टल्स की सुविधाएं दी जाए. जितने भी कलेक्टर ऑफिस में माइनॉरिटीज बोले तो ऐसा इस देश में समझा जाता था कि सिर्फ और सिर्फ मुसलमान होता है, ऐसा बिल्कुल नहीं है. इसमें 6 कम्युनिटी आती है, उन सबके लिए काम करना है.
0: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन खान यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणी संघटनेनं केली. नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संविधान चौक इथं सकाळी निदर्शनं करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचं उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी आणि बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून मूक रॅली काढत निषेध नोंदवला. अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 2540 थोक आणि रिटेलर औषध विक्री केंद्र चालक बंदमध्ये सहभागी झाले. काळ्या फीत बांधून त्यांनी निषेध नोंदवला. या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं

झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयीसह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित करण्यात आलं असून न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. पोलिसांनी 2 बालकांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे. दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.7° अंश सेल्सिअससह आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला आहे. वर्धा पाठोपाठ नागपूर इथं 45.6° अंश सेल्सिअस, चंद्रपूर इथं 45.4 तर गडचिरोली इथं 45.2° अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी अकोला इथं 44, अमरावती इथं 44.6, गोंदिया इथं 43 तर बुलडाणा जिल्ह्यात 40° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथं 24 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 2 प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलंय. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालंय. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग आला असून शहरातील 6 मोठ्या आणि 10 लहान नाल्यांच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अखनुरी नरेश यांनी 15 जूनपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या 126 कर्मचारी, 3 जेसीबी आणि 2 पोकलेनच्या मदतीनं गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 गावांमधील 99.79% कामं पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एकदिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट. वर्ध्यात 46.7° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

100.6 MHz विविध भारतीचे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:15 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत सांजधारा. सांजधारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडचा प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे देशभक्ती गीत.

लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटासाठी आताच आपण ऐकलं तर शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांना गीत श्रीरंग गोडबोले यांचं होतं आणि संगीत दिलं होतं अजित समीर यांनी. श्रोते हो, हवामान विभागानं यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहणार असं आधीच जाहीर केलं आहे. उन्हाच्या तीव्र लाटांपासून वाचवण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा. देशाच्या विविध भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक राहणार आणि तापदायक उन्हाळ्याला आपण सुसह्य कसं करणार याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. उष्णतेच्या लाटेत सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. उष्माघातासारख्या घटनेपासून जीवितहानी होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी. श्रोतेहो, सांजणाऱ्या या कार्यक्रमात पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लय भारी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं कवी गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. सांजधारा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोते, पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सांजदारा या कार्यक्रमात श्रोतेव आपलं पुनश्च स्वागत. आता ऐकूया आई शपथ या चित्रपटासाठी साधना सरगम यांना गीत सौमित्र यांचं आणि संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

साधना सरगम यांच्या आवाजात आई शपथ या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं सौमित्र यांचं आणि संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोतेहो, सध्या तापमानाचा पारा हा 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचताना दिसतोय. काही दिवसानंतर बदल निश्चित होणार, पण निसर्गाच्या या चक्रांचा आनंद आपल्याला घेता यायला हवा. झाडाची सावली ही प्रत्येक जीवांसाठी आनंदाची ठरते. अर्थात उन्हाळा सुसह्य करायचा असल्यास प्रत्येकाने किमान 2 झाडे लावावीत, त्याची जोपासना करावी, आपल्या मुलांप्रमाणे त्याच्यावर कृपावर्षाव करावा.

प्रियंका बर्वे आणि संघपाल तायडे यांच्या आवाजात आटपाडी नाईट्स या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं कमलेश कुलकर्णी यांचं आणि संगीत दिलं होतं सिद्धार्थ धुकटे यांनी. श्रोतेहो, जसजशा उन्हाच्या झळ्या वाढत जातात तसतशी आपली पचनशक्ती कमी होत जाते, जठराग्नीची शक्ती कमी कमी होत जाते. अशावेळी द्रवयुक्त सेवन हे अशावेळी उपयुक्त ठरतं. अधिक पचायला जड आणि मसालेदार पदार्थ आपल्या सेवनात टाळावं. वाढलेल्या उष्णतेने जसे झऱ्याचे पाणी कमी होते, नद्या आटतात, विहिरी खोल जातात, तसंच शरीराची तृप्ती करणारा रस धातूही अशक्त होत जातो. शरीरात रुक्षपणा येतो आणि अशा वेळेस भरपूर प्रमाणात पाणी प्यावं.

श्रेया घोषाल यांच्या आवाजात चंद्रमुखी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं कवी गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा घराघरात आनंदाचा विषय ठरतो. सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेकदा दूरच्या प्रवासाची योजना आपण ठरवीत असतो. आनंद तर घ्यायला

असावा, पण उष्णतेमुळे बाधा येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण खूप असतं, अशावेळी भरपूर पेय पदार्थांचा वापर करावा. उन्हाळ्यात त्वचेवर सुद्धा परिणाम होतो, आपले डोळे सुद्धा उन्हात क्षीण होतात. या सर्वांची काळजी घेत घेत उन्हाळा कसा सुसह्य करता येईल याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी.

वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांच्या आवाजात तू ही रे या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अमित राज यांचं. सांजधारा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया बबन या चित्रपटासाठी ओंकार स्वरूप यांना गीत सुहास मुंडे यांचं आणि संगीत दिलंय ओंकार स्वरूप यांनीच.

बबन या चित्रपटातील ओंकार स्वरूप यांच्या आवाजातील या गीताबरोबरच सांजदरा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: नभातून भूमीकडे बरसणारा पाऊस नभाकडे परत जाताना बाष्पीकृत होतो पुन्हा पाऊस म्हणून बरसण्यासाठी. पुनर्प्रक्रियेचं पुनर्वापराचं हे व्यवस्थापन शिकूया निसर्गाकडून आणि जलसाक्षरतेचं अर्थशास्त्र शिकूया आकाशवाणीकडून.
1: घारीच्या पाण्यात पाण्याच्या थेंबात थेंबाच्या मनात
0: आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करा. भाजी धुवायला वापरलेलं पाणी टाकून देण्याऐवजी झाडांना घाला. दात घासताना नळ बंद करा. गाड्या धुण्यासाठी नळाऐवजी ओल्या कापडाचा वापर करा. सगळं काही एका थेंबात सामावलंय, तो थेंब न थेंब साठवूया आणि नव जलयुग घडवूया.

0: डोंगरातून पाझरणाऱ्या झऱ्याची श्रीमंती खळाळून वाहणाऱ्या पाण्यात आहे. तुई तुई नाचणाऱ्या मोराची श्रीमंती रिमझिम बरसणाऱ्या पावसात आहे. आणि मनुष्याच्या संपन्नतेची हमी ही आजच्या जलसंधारणात आहे.
1: कणखर भूमी चिंब भिजवुनी सहस्त्र धरे निधान्य पिकवितो नद्या सरोवर तुडू.
0: आपण शाळेत फक्त वॉटर इज इक्वल टू H2O हा फॉर्म्युला शिकलोय, पण खऱ्या जीवन शाळेत जलसंवर्धन वेळीच शिकलो नाही तर जीवन परीक्षेत आपण अपयशी ठरू. तेव्हा वेळीच जलसाक्षर व्हा. आपण पाणी वाचवूया, म्हणजे पाणी आपल्याला वाचवेल.
1: कधी बरसतो मी.
2: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस कार्यक्रम उद्या 21 मे रोजी सकाळी 11 आयोजित करण्यात आला आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधाबाबत प्रतिज्ञा देणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महावितरण सध्या 322 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी आराखडा राबवत असून त्यापैकी 316 कोटींची कामं प्रगतीपथावर आहेत. यामध्ये सिडबी आणि विशेष सहाय्य योजनेचा मोठा वाटा आहे. विशेषतः नागपूरच्या दक्षिण पश्चिम भागात ओव्हरहेड वीज तारांचं रुपांतर भूमिगत वाहिनीमध्ये करण्याचं 46 कोटींचं काम 100% पूर्ण झालं असून यामुळे तांत्रिक बिघाड आणि पावसाळ्यातील संभाव्य अपघात पूर्णपणे टळणार आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 3rd राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू शुभम दत्ता आणि कबीर राऊत यांनी थरारक आणि ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिव्यांग गटातील या दोन्ही धाडसी जलतरणपटूंनी 1 किलोमीटरचं सागरी अंतर निर्धारित वेळेत पूर्ण करून पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये स्थान पटकावलं. हे दोघेही नागपूर येथील NIT जलतरण केंद्रावर नियमित सराव करतात. गौरी शिंदे म्युझिक अकॅडमीच्या 4th वर्धापन दिनानिमित्त हिंदी मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम कोरस का जादू 2 शुक्रवार 22 मे रोजी सायंकाळी 5:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबईचे निवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर, स्माईल ट्री फाउंडेशनच्या संचालक स्वाती मंजारी आणि मुकेश बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महिला आणि बालविकास विभागांतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि जिल्हा बालसंरक्षण कक्ष बुलढाणा यांनी मागील 1 महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 24 बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनानं ऍक्शन मोडमध्ये काम करत विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई केली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
2: आपने ट्यून किया है देश का नंबर 1 रेडियो चैनल विविध भारती. 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. शाम के 7 बज चुके हैं. हम आपको ले चलते हैं विविध भारती मुंबई केंद्र, जहां से आप सुन पाएंगे कार्यक्रम विशेष जयमाला.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक। FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। रात्रीची 8:42 होत आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली। ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं। देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यात दिली। राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड महाआयटी यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला। या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवा

0: लोकांची माहिती पोहोचवणं आणि शेवटच्या टप्प्यांपर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नव्यानं 50 कार्यालयं निर्माण करण्यात आली असून 10,683 पदांच्या आकृतीबंधाला मूर्तरूप देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सामना सुरू आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या 4 गडी बाद 57 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात पुढचे 2 दिवस वर्धा अमरावती आणि अकोल्यात उष्णतेचा रेड अलर्ट तर नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 5:30 वाजताच्या निरीक्षणानुसार वर्धा इथं 47.7 अंश तर त्याखालोखाल नागपूर आणि ब्रह्मपुरी इथं 46.6 अंश कमाल तापमान आज नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: अपनी ट्यून के आहे देश का नंबर 1 रेडिओ चॅनल विविध भारती 100.6 मेगाहर्ट्झवर. विविध भारती का ये नागपुर केंद्र है. रात्रि के 8:45 होना चाहते हैं. हम आपको ले चलते हैं दिल्ली केंद्र, जहां से आप सुन पाएंगे हिंदी में समाचार जिन्हें हम रिले करेंगे.
2: हम विविध भारती से बोल रहे हैं. कुछ ही पलों में आप दिल्ली केंद्र से समाचार सुनेंगे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: म्हणून कळवायचं
1: का? काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
0: मग काही शक्य आहे म्हणून कळवणार? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय.
0: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझ्या जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोहम्मद रफी की आवाज में सुनते हैं आखिरी डाव इस फिल्म का गीत. बोल है मजरूह सुल्तानपुरी के और धुन बनाई है मदन मोहन ने.

गोरंदा इस फिल्म का गीत अभी आपने सुना रूना लैला की आवाज में, और श्रोताओं इसी के साथ आज का अपना बेला के फूल ये कार्यक्रम अब समाप्त होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रस्तुत किया गया। FM बैंड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 46.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 3.1 अंशांनी अधिक होतं, तर कमीत कमी तापमान होतं 26.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यानंतर जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 46 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलत। FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी

नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहेत. यावेळी रात्रीची 11:30 झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत. पुन्हा आपले भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभ रात्री. जय हिंद.